0: ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು ಕೇಳುತ್ತಿದ್ದೀರಿ. ಮತ್ತೆ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳನ್ನು 8:30 ಕೇಳಬಹುದು.
1: ಇಂಪಾದದನಿ ನವಿರಾದ ಕಾವ್ಯ, ಮನದಾಳವನ್ನು ತಟ್ಟುವ ಸಂಗೀತ, ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಕೇಳಬೇಕೆನ್ನುವ ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ಪ್ರಸಾರ ಸುನಹರಿ ಪಲ್ನಲ್ಲಿ. ಹೃದಯಗಳು ಮಿಡಿಯುವ ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳು ತಪ್ಪದೇ ಕೇಳಿ ಸುನ್ಹೆರೆ ಪಲ್, ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ 10:30
0: ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಯಲ್ಲಿ. ಸಮಯ 8:00. ಕೆಲವೇ ಕ್ಷಣಗಳಲ್ಲಿ ಹಿಂದಿ, ನಂತರ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಸಂಚಿಕೆಗಳು ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
2: ನಮಸ್ಕಾರ, ಆಕಾಶವಾಣಿ ಸೆ ಸಮಾಚಾರ ಪ್ರಭಾತ್ ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಮುಕೇಶ್ ಕುಮಾರ್. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात के वडोदरा में 35,000 करोड़ रुपए से अधिक की विकास परियोजनाओं का लोकार्पण और मुंबई में ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 का उद्घाटन करेंगे. रक्षा खरीद परिषद ने 1,10,000 करोड़ रुपए से अधिक के खरीद प्रस्तावों को मंजूरी दी. लग्जमबर्ग ने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद में स्थायी सदस्यता के लिए भारत के दावे का समर्थन किया. भारत अगली पीढ़ी के 6G नेटवर्क के विकास के लिए अमेरिका और 24 अन्य देशों के समूह में शामिल. दिल्ली पुलिस ने राष्ट्रीय राजधानी के सत्य निकेतन में ढही इमारत के मालिक सहित 3 लोगों को गिरफ्तार किया. और भारत आज अहमदाबाद में विश्व तीरंदाजी पैरा श्रृंखला में 4 फाइनल मुकाबले खेलेगा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात और महाराष्ट्र के दौरे पर रहेंगे. प्रधानमंत्री वडोदरा में 35,000 करोड़

0: ಆಕಾಶವಾಣಿಯ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರವಿದು. ಸಮಯ 6:20 ಇನ್ನು ಕೆಲವೇ ಕ್ಷಣಗಳಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಪ್ರಸಾರ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: ಇಯಂ ಆಕಾಶವಾಣಿ. ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾಃ ಶ್ರೂಯಂತಾಂ. ಪ್ರವಾಚಕಃ ಜತಿನ ಶರ್ಮಾ. ಆದೌ ಮುಖ್ಯ ವಾರ್ತಾಃ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿನಾ ಅದ್ಯ ಗುಜರಾತಸ್ಯ ವಡೋದರಾಯಾಂ 35,000 crore rupees ಮೂಲ್ಯಾನಾಂ ವಿಭಿನ್ನ ವಿಕಾಸ ಪರಿಯೋಜನಾನಾಂ ಉದ್ಘಾಟನಂ ಶಿಲಾನ್ಯಾಸಃ ಚ ಕೃತಃ. ಉಕ್ತಂ ಚ ಯತ್ ಭಾರತಂ ವೈಶ್ವಿಕೋತ್ಪಾದನ ಕೇಂದ್ರ ರೂಪೇಣ ಉದಿತಮಸ್ತಿ. ಮುಂಬಯ್ಯಾಂ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ 28,000 crore rupees ಗ್ಲೋಬಲ್ ಫಿನ್ಟೆಕ್ ಫೆಸ್ಟ್ ಇತ್ಯಸ್ಯ ಉದ್ಘಾಟನಂ ವಿಧಾಸ್ಯತಿ. ಬಾಂಬೆ ಉಚ್ಚ ನ್ಯಾಯಾಲಯೇನ ಅದ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಂ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿನಂ ಪ್ರತಿ 19,000 crore rupees ವರ್ಷೇ ಪ್ರದತ್ತಂ ವಕ್ತವ್ಯಂ ಸಂಬದ್ಧೆ ಮಾನಹಾನಿ ಪ್ರಕರಣೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಾಂಸದಸ್ಯ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿನಃ ವಿರುದ್ಧಂ ಪ್ರತ್ಯಾಖ್ಯಾಪಿತಸ್ಯ ಸಮಾಹ್ವಾನ ಪತ್ರಸ್ಯ ನಿರಸ್ತೀಕರಣಂ ನಿರಾಕೃತಂ. ರಕ್ಷಾಮಂತ್ರಿ ರಾಜನಾಥ ಸಿಂಹಃ ಅದ್ಯ ತ್ರಿದಿವಸೀಯ ಶ್ರೀಲಂಕಾ ಯಾತ್ರಾಯೈ ಕೊಲಂಬೋ ನಗರಂ ಸಂಪ್ರಾಪ್ತವಾನ್. ಅಪಿ ಚ ಅಹಮದಾಬಾದೆ ಅನುಷ್ಠೀಯಮಾನಾಯಾಂ ಐಷಮಃ ವಿಶ್ವ ದಿವ್ಯಾಂಗಧನುರ್ ಕ್ರೀಡಾಯಾಂ ಭಾರತೇನ ದ್ವೇ ಸ್ವರ್ಣ ಪದಕೆ ಏಕಂ ರಜತ ಪದಕಂ ಚ ಅಧಿಗತಂ. ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಶದೀಕೃತ್ಯ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿನಾ ಅದ್ಯ ಗುಜರಾತಸ್ಯ ವಡೋದರಾಯಾಂ 35,000 crore rupees ಮೂಲ್ಯಾನಾಂ ವಿಭಿನ್ನ ವಿಕಾಸ ಪರಿಯೋಜನಾನಾಂ ಉದ್ಘಾಟನಂ ಶಿಲಾನ್ಯಾಸಃ ಚ ಕೃತಃ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಪಶ್ಚಿಮ ಸಮರ್ಪಿತ ಮಾಲವಾಹಕ ಮಾರ್ಗಸ್ಯ ತ್ರಯಃ ಪ್ರಮುಖಾಃ ಖಂಡಾಃ ರಾಷ್ಟ್ರಾಯ ಸಮರ್ಪಿತಾಃ. ಯೇನ ಮಾಲವಾಹಕ ಮಾರ್ಗಜಾಲಸ್ಯ ಪೂರ್ಣಂ ಪರಿಚಾಲನಂ ಸಂಭವಿಷ್ಯತಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮೋದಿ ನ್ಯೂ ಸಾಣಂದ್, ನ್ಯೂ ಮಕರ್ಪುರ, ನ್ಯೂ ಉಂಬರ್ಗಾಂವ್ ತಥಾ ನ್ಯೂ JNPT ಇತ್ಯತೆಭ್ಯ ಸ್ಥಳೇಭ್ಯ ಮಾಲವಾಹಕ ರೈಲ್ ಯಾನ ಸೇವಾನಾಂ ಹರಿತಧ್ವಜಂ ಪ್ರದರ್ಶ್ಯ ಶುಭಾರಂಭಂ ಕೃತವಾನ್. ತೇನ ಟಾಂಡಾ ಮಾರ್ಗಸ್ಯ ವಡೋದರಾಯಾಃ ಚ ಮಧ್ಯೆ ನವೀನ ಯಾತ್ರಿ ರೈಲ ಸೇವಾಯಾಃ ಶುಭಾರಂಭೋಪಿ ಕೃತಃ. ಏಷಾ ಸೇವಾ ಅಲಿರಾಜಪುರಸ್ಯ ದೂರಸ್ಥೇಷು ಜನಜಾತೀಯ ಕ್ಷೇತ್ರೇಷು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ರೈಲಜಾಲಸ್ಯ ಸಂಪರ್ಕಂ ಸ್ಥಾಪಯಿಷ್ಯತಿ. ವಿಶಾಲ ಜನಸಮೂಹಂ ಸಂಬೋಧಯನ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಉಕ್ತವಾನ್ ಯತ್ ಭಾರತಂ ವೈಶ್ವಿಕೋತ್ಪಾದನ ಕೇಂದ್ರ ರೂಪೇಣ ಉದಿತಮಸ್ತಿ ತಥಾ ಆಧುನಾ ದೇಶಃ ಸ್ವಯಮೇವ ಉನ್ನತಯೋಃ ರೈಲ್ ಮೆಟ್ರೋ ಚೇತ್ಯೇತಯೋಃ ಯಾನಯೋಃ ಕಕ್ಷ ನಿರ್ಮಾಣಂ ಕರೋತಿ.
2: आज 2,800 kilometers से अधिक का डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर प्रोजेक्ट पूरा हो गया. ये 21वीं सदी के भारत के लिए बहुत ऐतिहासिक कार्य संपन्न हुआ है. ये डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर इस बात का साक्षी है कि बीते 12 साल में देश की काम करने की संस्कृति कैसे बदली है.
1: ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಉಕ್ತವಾನ್ ಯದಸ್ಯಾಃ ಪರಿಯೋಜನಾಯಾಃ ಪರಿಕಲ್ಪನಾ 28,000 crore rupees ವರ್ಷೇ ಕೃತಾ, ಕಿಂತು ಸಾ ಬಹೂನಿ ವರ್ಷಾಣಿ ನಿಷ್ಕ್ರಿಯಾವಸ್ಥಾಯಾಂ ಆಸೀತ್. ತದ್ವಿಪರೀತಂ ಗತ ದಶಕೆ ದ್ರುತಗತಿನಾ ಕೃತಸ್ಯ ಕಾರ್ಯಾನ್ವಯನಸ್ಯ ಫಲಸ್ವರೂಪಂ ರಾಷ್ಟ್ರೀಯಾಪೂರ್ತಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಪೂರ್ಣತಯಾ ಪರಿವರ್ತಿತಾ ಅಸ್ತಿ. ಅದ್ಯ ಅಯಂ ಮಾಲವಾಹಕ ಮಾರ್ಗಃ ದ್ರುತಗತ್ಯಾ ವಿಕಾಸ ಮಾನಸ್ಯ ಭಾರತಸ್ಯ ಜೀವನರೇಖಾರೂಪೇಣ ಕಾರ್ಯಂ ಕರೋತಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ಉಕ್ತಂ ಯತ್ ಮಾಲವಾಹನಸ್ಯ ಯಾತ್ರಿ ರೇಲ ಮಾರ್ಗೇಭ್ಯಃ ಪೃಥಕ್ಕರಣೇನ ಕಾರ್ಯಕ್ಷಮತಾಯಾಂ ಮಹತ್ವಪೂರ್ಣಃ ಪರಿಷ್ಕಾರಃ ಅಭವತ್. ಯಾತ್ರಾಕಾಲೆ ಮಹನ್ಯೂನತಯಾ ಇಂಧನಸ್ಯ ಪರ್ಯಾಪ್ತಂ ಸಂರಕ್ಷಣಂ ಭವತಿ, ಪರ್ಯಾವರಣೆ ದುಷ್ಪ್ರಭಾವಃ ನ್ಯೂನೀಭವತಿ, ಸಂಪೂರ್ಣ ರಾಷ್ಟ್ರಾಯ ಚ ದ್ರುತತರಾ ಸ್ವಚ್ಛಾ ಚ ಆಪೂರ್ತಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಸ್ಥಾಪಿತಾ ಭವತಿ.
2: इस वर्ष लाल किले से मैंने विकसित भारत के लिए संकल्प की सप्तधारा का आह्वान किया है. इस सप्तधारा में एक धारा गति शक्ति की भी है. विकसित भारत के लिए हमें ऐसी कनेक्टिविटी चाहिए जो सुगम भी हो और जमाने के हिसाब से जरा तेज भी हो.
1: कार्यक्रमावधौ प्रधानमंत्री मोदी 790 शतकोटिरूप्यतोप्यधिक मूल्यानां त्रयाणां रेल विस्तार योजनानां शिलान्यासमपि कृतवान्। मुंबय्यां प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी 26,2023 ग्लोबल फिनटेक फेस्ट इत्यस्य अद्य उद्घाटनं विधास्यति। अस्य वार्षिक सम्मेलनस्य सप्तमं संस्करणम् अद्य समारब्धं सत् आगामिनि सितम्बर मासस्य 11 दिनांके समाप्तिमेष्यति। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य सामाजिक सेवां स्वच्छतां च प्रभावी दैनन्दिन आचरण रूपेण स्वीकर्तुम् अथ विकास योजनानां लाभं समाजस्य प्रति प्रापयितुं च नागरिकेभ्यः जनप्रतिनिधिभ्यश्च आह्वानं कृतवान्। प्रधानमन्त्रिणा नवसारीत्यत्र नवनिर्मितस्य भाजपा कार्यालयस्य उद्घाटनानन्तरम् आयोजिता विशाल जनसभा सम्बोधिता। प्रधानमन्त्री स्वनिधि योजनायाः परिवर्तनकारि प्रभावस्य उल्लेखं कुर्वन् प्रधानमन्त्री उक्तवान् यत् अनया योजनया लघु मार्ग विक्रेतृभ्यः पथ विक्रेतृभ्यश्च सुलभ ऋणस्य अथ आधुनिक अंकीय देय सौविध्यानां च सुलभ प्राप्तिं सुनिश्चित्य वित्तीय समावेशनं प्रवर्धितम्। जनस्वास्थ्यस्य स्वच्छतायाश्च महत्वं प्रतिपादयन् प्रधानमन्त्री स्वागमनात् पूर्वं स्थानीय प्रशासनेन निवासिभिश्च संचालितस्य व्यापकस्य सूक्ष्म स्वच्छताभियानस्य प्रशंसां कृतवान्। प्रधानमन्त्री मोदी जनकल्याणाय निरन्तर समर्पणस्य कृते दलकार्यकर्तृणामपि प्रशंसां कृतवान्। इतः पूर्वमद्य प्रधानमन्त्री मोदी वडोदरायां 35,000 कोटिरूप्यतोप्यधिक मूल्यानां विभिन्न विकास परियोजनानां उद्घाटनं शिलान्यासं च कृतवान्। संस्कृत वार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। असम विधानसभायाः भूतपूर्व सदस्याय विश्रुत संगीतज्ञाय भारत रत्न विभूषिताय डॉ भूपेन हजारिका महोदयाय तस्य शततमे जन्मजयन्त्यवसरे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी, उपराष्ट्रपति सीपी राधा कृष्णन्, रक्षामंत्री राजनाथ सिंहः, गृहमंत्री अमित शाहश्च अद्य स्वकीयां भावपूर्णां श्रद्धांजलिं समार्पयन्। सांप्रदायिक संचार पटलीय संदेशे प्रधानमन्त्रिणा श्रीमोदिना प्रत्यपादि यत् डॉ हजारिका महोदयस्य स्वरमाधुरी असम प्रदेश